0: industries. And that is the end of this news bulletin.
1: Akaspuni Pavani Patana. Samapatam Ratia Karata Pajidasa Minute, Sata Second. Etiapan Kasanta Kaliam Rapatam, the person at Prochanavakativa Karjikram Samparker Sujanatochu. Asanta Kali Gurubar Sakara Chota Pajidasa Minute Project Kalibu Paktikitra Karjikram of Bandana. Karjikram Jetana Chintana Suni Sakara Chota Pajitris Minitri. Adivari Jagannathas a Virajita Pavitris Rimota Pagabata. Project Kalibu Sakara Chota Pajapointris Minitri. ओडिया रे आलोचना सुनिबे सकाळ 7:25 बजे 25 मिनिट रे जासर कथा 7:40 मिनिट रे भक्ति गीत कने हमर कार्यक्रम गीत गीतांजलि प्रचार करबो सकाळ 7:45 मिनिट रे 8:30 मिनिट रे संगीत लहरी कवि सम्राट उपेंद्र पंचकृत महाकाव्य वैदेशी विलासर संगीतात्मक परिवेषण सुनिबे सकाळ 8:45 मिनिट रे सकाळ 9:00 रे ओडिया कथा चित्रर गीत सकाळ 9:30 मिनिट रे हिंदी कथा चित्रर गीत प्रचार करिबो हमर विशेष कार्यक्रम खोला छरका सकाळ 10:10 मिनिट रे ए जिल्ला संत कलि हमर प्रथम अधिवेशन रो कार्यक्रम संपर्क रे सूचना